शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आपलं खानदेश आपली माणसं.
1: शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आपलं खानदेश आपली माणसं.

रामकृष्ण हरी, ज्याला राग आहे त्याला शत्रूची गरज नाही, ज्याला ज्ञान आहे त्याला संपत्तीची गरज नाही, ज्याच्याकडे दया आहे त्याला संरक्षणाची आवश्यकता नाही। आपलं अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही। रामकृष्ण हरी।

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात शुभदिन आयोरे आरजे शुभांगी सोबत। आज 20 मे हा दिवस निसर्ग आणि विज्ञानाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे। जागतिक मधमाशी दिवस। पर्यावरणाचं संतुल राखण्यात मधमाशांचा मोठा वाटा असतो। अन्नाच्या उत्पादनासाठी कारणीभूत असलेल्या या इवल्याशा जीवाचं महत्त्व पटवून देण्यासाठी आजचा दिवस साजरा केला जात असतो। जागतिक मापनशास्त्र दिवस। 17 देशांनी 1875 मध्ये आजच्याच दिवशी मीटर कन्व्हेन्शन्सवर स्वाक्षरी केली होती, ज्यामुळे जगभरात मोजमापाची एकसमान पद्धत सुरू झाली। जयंती सुमित्रानंदन पंत, हिंदी साहित्यातील छायावादाचे प्रवर्तक आणि प्रख्यात कवी यांचा आज जन्मदिवस। त्यांनी निसर्गाचे अत्यंत सुंदर वर्णन आपल्या काव्यात केलेले आहे। बिपिनचंद्र पाल, लाल बाल पाल या क्रांतिकारी त्रिमूर्तींपैकी एक, ज्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी प्रखर राष्ट्रवादाचा विचार मांडला। पुण्यतिथी टी प्रकाशन, आंध्र केसरी म्हणून ओळखले जाणारे थोर स्वातंत्र्य सेनानी आणि आंध्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यांची आज पुण्यतिथी। आणि आजची बोधकथा। एकदा सर्व कीटकांची सभा भरली। मुंगी म्हणाली, मी खूप मेहनत करते। मधमाशी म्हणाली, मी केवळ मेहनतच करत नाही तर ती नियोजित पद्धतीने करते। मी फुलाफुलातून मध गोळा करते आणि भविष्यासाठी साठवून ठेवते, म्हणूनच माझा मध मानवासाठी अमृत ठरतो। तात्पर्य हेच, केवळ कष्ट करून चालत नाही तर त्या कष्टाला योग्य नियोजनाची जोड असेल तरच त्याचं गोड फळ मिळतं। तेव्हा प्रत्येक दिवस शुभ असतो ज्या दिवशी तुम्ही निसर्गाचे ऋण मान्य करता आणि आपल्या कर्मात मधमाशीसारखा गोडवा आणता। तो प्रत्येक दिवस तुमच्यासाठी शुभ दिवस असतो। जीवनात मोजमाप हे केवळ वस्तूंचं नसावं तर आपल्या शब्दांचं आणि वागणुकीचं सुद्धा असावं। आज मधमाशी दिनानिमित्त आपण निसर्गाचं रक्षण करण्याचा संकल्प करूया। साहित्यातील विचारांची शिदोरी सुद्धा सोबत घेऊया। ऐकत रहा शुभदिन आयोरे आर्ज शुभांगी सोबत, फक्त रेडिओ मनभावन 90.8 FM वर। ऑलवेज हार्ट टचिंग।

श्रोते हो तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1.9 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रीराम समर्थ 20 मे भगवंताच्या स्मृतीत प्रपंच करावा. दुःखाचे मूळ कारण स्मरणातून गेला रघुनंदन. सर्व दुःखाचे मूळ भगवंतापासून झालो दूर. रामापासून प्रपंचात नाही सुख, कारण प्रपंच मूर्तिमंत आहे दुःख. कोळशाने हात काळा झाला, त्याने दुःखी कष्टी झाला. ज्याचा जो धर्म तो त्याने पाळला, आपण मात्र नाही ओळखला. त्याचा प्रपंच दुःखाचा झाला, भगवंतापासून वाया गेला. जगातील ऐश्वर मानाची प्राप्ती रामराया वीण समाधानाला न देती. जे जे वैभव जगती तेथे आले हाती, वाया सर्व जाते हाती न येता रघुपती. परमात्म्याचे विस्मरण हेच बीज जाणावे मूळ कारण. काळजी चिंता अहंकार भीती तळमळ फार, हा झाला त्याचाच विस्तार. तात्पर्य, कडू बी पेरले त्याचे गोड फळ नाही आले. काळजी आणि भीती भगवंताच्या विस्मृतीत जन्मती. म्हणून प्रपंचातील लाभ आणि हानी परमात्म्याला दूरच करतील दोन्ही. व्यवहार सद्वासना सदाचरण लौकिक संपत्ती संतती शास्त्राचे मनन सर्व काही रामाविण वाटे शून्य. संतती संपत्ती लौकिकाची प्राप्ती सर्व वैभव जरी आले हाती, तरी रामाविण आहे फजिती. प्रपंची ठेवाचा दक्षता न विसंबे रघुनाथा, तोच प्रपंची सुखी जाणा. प्रपंच करावा सर्वांनी जपून, पण रामाचे स्मरण राखून. सर्वस्वी व्हावे भगवंताचे मी माझे सोडून साचे. भगवंताचे होऊन राहणे याहून दुजे काही न करणे. मी करता नभे जाणून करी कर्म, त्याला बाधेना कलीचा मार्ग. दुष्ट अभिमानाला न पडावे बळी, त्याचा मालक होईल कली. कली जेथे शिरला त्याने राम दूर केला. भगवंताचे स्मरण सांभाळून कोणताही करावा व्यवसाय जपून, हेच प्रापंचिकास मुख्य साधन. करता मी नव्हे करता राम ही मनात जाणून खूण करावा व्यवहार जतन. रामा पडते ही तर मानी त्याचा होई घात. जोवर करता मी हे ध्यानी तोवर मन न लागले राघव चरणी. मी पणा टाकावा अभिमान सोडावा सुख येईल त्याचे मागे हा विश्वास बळगावा. जाणे केले सर्वच रामा सर्पण तेथे मी पणास नाही ठाव ठिकाण. पापाचे न व्हावे आपण धनी करता राम जाणून म्हणी. रामसेवे परते ही तर सत्य सत्य नाही या जगात. म्हणून रामास व्हावे अनन्य शरण दुःख दूर व्हाव्यास मुख्य साधन. मनाने होऊन जावे भगवंताचे त्याने खास केले सार्थक जन्माचे. म्हणून त्याचे भाग्य थोर जाणा ज्याने जोडला राम राणा. ज्याने देह केला रामासर्पण धन्य धन्य त्याचे जीवन. अखंड असावे भगवंताचे स्मरण तो दूर करील दुःखाचे कारण.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, ट्रॅक्टर शेतकऱ्यांना किंवा मोठ्या शेतकऱ्यांना किती फायदेशीर आहे हे आता वेगळं सांगण्याची गरज राहिलेली नाही। ट्रॅक्टरचा वापर करून कमी श्रमात कमी वेळामध्ये अधिकात अधिक उत्पादन घेण्याच्या दृष्टिकोनातून जमिनीच्या मशागतीपासून तर काढणीपर्यंत अनेक बाबीमध्ये ट्रॅक्टरचा वापर करून आपण उत्पादन वाढवलेलं आहे। परंतु या ट्रॅक्टरच्या संदर्भामध्ये योग्य पद्धतीने देखभाल केली नाही तर जास्त काळापर्यंत त्याची कार्यक्षमता राहणार नाही आणि त्याच्या डिझेलच्या मात्रेमध्ये सुद्धा आपल्याला बचत करता येणार नाही। म्हणून या ट्रॅक्टरच्या देखभाल आणि त्याचबरोबर पॉवर ट्रिलरची देखभाल कशा पद्धतीने केली जाऊ शकते याविषयी आपण थोडं जाणून घेऊया। ट्रॅक्टरची योग्य पद्धतीने देखभाल केली नाही तर जास्त काळापर्यंत त्याची कार्यक्षमता जी आहे ती टिकून राहू शकत नाही, म्हणून त्याची योग्य पद्धतीने देखभाल करावी। त्याचबरोबर 25% डिझेलची बचतसुद्धा या बाबीमुळे होऊ शकते। ट्रॅक्टरच्या कामात सुरुवात करण्यापूर्वी वंगण, इंधन, टायरची तपासणी इत्यादी करून घ्यायला पाहिजे। ट्रॅक्टर सुरू करण्यापूर्वी इंजिनातील तेलाची म्हणजे वंगणाची पातळी तपासून घेतली पाहिजे। जर ती पातळी कमी असेल तर ट्रॅक्टर निर्मात्याने निर्धारित केलेल्या ग्रेडचं स्वच्छ वंगण बरोबर पातळी चिन्हापर्यंत जे पातळी चिन्ह असतं ते पाहून त्यापर्यंत भरलं पाहिजे। त्याचवेळेस ट्रॅक्टर चालू नसला पाहिजे व समपातळीत असणं अत्यंत आवश्यक आहे। डिझेल टँकमधील डिझेलची मात्रा तपासून घेतली पाहिजे। तसेच दररोजचे काम पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी डिझेल टँकमध्ये स्वच्छ डिझेल भरलं पाहिजे आणि रेडिएटरमधील पाण्याची पातळी बघून घेतली पाहिजे। जर कमी असेल तर ती योग्य पातळीपर्यंत आपण भरून घ्यायला पाहिजे। एअर क्लिनर म्हणजे हवा शुद्धीकरण भांड्यामधील तेलाची जी स्थिती पातळी असते तीसुद्धा आपण तपासली पाहिजे। जर तेल खराब झालं तर निर्देशानुसार योग्य त्या ग्रेडचं तेल बरोबर चिन्हापर्यंत भरून पातळी बरोबर करून घ्यायला पाहिजे। बॅटरी टर्मिनल म्हणजे विजेची जी वीजवाहक टोकं तपासून घेतली पाहिजे। जर त्या टर्मिनलसवर सल्फेट तयार झालं असेल तर टोकांना पेट्रोलियम जेली लावली पाहिजे। तसेच टर्मिनलची टोके घट्ट बसवली पाहिजे। बॅटरीमधील पाण्याची पातळीसुद्धा आपण वेळोवेळी तपासावी। सर्व नट बोल्ट विशेषतः स्टेअरिंग पुढचं व मागचे जे चाकं आहेत ते घट्ट असल्याची आपण वेळोवेळी खात्री करून घ्यायला पाहिजे। जर ट्रॅक्टर खूप धूळ मातीत काम केलेलं असेल किंवा ट्रॅक्टरनं काम केलं असेल धूळ मातीत तर त्याला पाण्यानं साफ करून घ्यायला पाहिजे आणि कोरड्या कपड्यानं वेळोवेळी पुसून घ्यायला पाहिजे। ट्रॅक्टरच्या कोणत्या भागातून तेल व पाणी व डिझेल गळती होत आहे ते आपण तपासून घ्यायला पाहिजे। अल्टरनेटर व फॅन बेल्टचा तणावसुद्धा आपण वेळोवेळी तपासला पाहिजे आणि पुढच्या एक्सलच्या स्पिंडलला ग्रीस लावलं पाहिजे। ब्रेक व्यवस्थित काम करत आहेत की नाही याची वेळोवेळी खात्री करायला पाहिजे आणि गिअरबॉक्स व हायड्रॉलिकमधील तेलाची पातळी तपासायला पाहिजे। ह्या जशा दररोजच्या देखभालीमधले मुद्दे आहेत तसे साप्ताहिक देखभालीमध्ये सुद्धा काही महत्त्वाचे मुद्दे आहेत। त्याच्यामध्ये क्लच पॅडल, ब्रेक पॅडल, फॅन बेल्टचा फ्री प्लेट हा वेळोवेळी सप्ताहातून एकदा तपासला पाहिजे। तो अर्धा ते पाऊन इंच असावा किंवा ट्रॅक्टर निर्मितीच्या निर्देशानुसार तो आहे याची आपण तपासणी करून घ्यायला पाहिजे। एअर क्लिनरमधील तेल बदललं पाहिजे व निर्मात्याच्या मार्गदर्शनानुसार त्या ग्रेडचे तेल दिलेल्या योग्य चिन्हापर्यंत भरलेलं आहे की नाही याचीसुद्धा काळजी घ्यायला पाहिजे। तर ह्या सगळ्या बाबीचं जर आपण अवलोकन जर केलं तर आपण ट्रॅक्टर चांगल्या पद्धतीने करू शकतो। जसं आपण पॉवर ट्रॅक्टरच्या संदर्भात जाणलं तसं पॉवर टिलरच्या संदर्भातसुद्धा व्यवस्थापनामध्ये काही महत्त्वाच्या बाबी आहेत। पॉवर टिलरच्या संदर्भात इंजिन व एअर क्लिनरमधील तेलाची पातळी तपासली पाहिजे। इंजिन फाउंडेशन व चॅसिस नट बोल्ट घट्ट करून घ्यायला पाहिजे। चाकामधील हवेचा दाब तपासायला पाहिजे आणि पॉवर टिलरच्या व्ही बेल्टचा ताणसुद्धा तपासून घ्यायला पाहिजे। वेळोवेळी क्लच शाफ्ट, क्लच रॉड, टेल व्हील, बुश ॲक्सेसरीज व केबल यांना तेल द्यायला पाहिजे। ह्या काही पायाभूत बाबी आहेत ट्रॅक्टर आणि पॉवर टिलरच्या संदर्भातल्या देखभालीच्या संदर्भातल्या। या संदर्भात अधिक जाणून घेण्याकरता कृषी विज्ञान केंद्र कडा येथील कृषी अभियांत्रिकी शाखा किंवा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील फार्म मशिनरी विभागाचे संबंधित विभाग प्रमुख यांची आपण तज्ज्ञांशी सल्ला करून त्या अनुषंगाने याचं जर नियोजन केलं आणि देखभाल केली तर निश्चितच फायदा होईल। नमस्कार।
1: कृषी संदेश।

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: धर्म निसर्गातील अत्यंत पवित्र संपूर्ण मानवी भवितव्याशी संबंधित जीवन आणि विश्व अथवा निसर्ग यांची नियंत्रक अशा अलौकिक शक्तींवर माणसाची श्रद्धा असते। त्या शक्तींचा स्वतःशी अनुकूल पवित्र आणि घनिष्ठ संबंध स्थापित करणारी वैयक्तिक अथवा सामाजिक मनप्रवृत्ती आणि त्यातून निघणारी आचरणाची पद्धती म्हणजे धर्म, म्हणजेच रिलिजन होय। आणि त्या शक्तींशी प्रतिकूल मनप्रवृत्ती आणि आचरण म्हणजे अधर्म होय। काही धर्मचिंतक तत्वज्ञांचं असं मत आहे की धर्माच्या मुळाशी नियंत्रक उच्चतम शक्तीकडे वळवलेली मानवाची संपूर्ण मनप्रवृत्ती असते। भावना, इच्छा आणि ज्ञान या प्रवृत्तीतूनच निर्माण होतात। या उच्चतम शक्तीचा विशिष्ट अनुभव काही माणसांना येत असतो। या अनुभवामध्ये या शक्तीबद्दल आश्चर्य, विलक्षण भय, नितांत प्रेम, अपरंपार शांती, नम्रता, शरणांगती, अहंकार निवृत्ती इत्यादी भावना निर्माण होतात। त्या शक्तीला मनुष्य अनुकूल किंवा वश करण्याचा प्रयत्न करतो किंवा तन्मय होण्याकरता किंवा त्या शक्तीत आत्मविसर्जन व्हावं म्हणून प्रयत्नशील असतो किंवा शाश्वत सलगी व्हावी म्हणून झटत असतो। त्याकरता ध्यान, जप, प्रार्थना, यज्ञ, पूजा, व्रतपरिपालन इत्यादी प्रकारचं आचरण मनुष्य व्यक्तिशः किंवा सामुदायिक रीतीनं करत असतो आणि प्रतिकूल मनोवृत्ती आणि आचरण टाळतो। थोडक्यात म्हणजे इष्ट गोष्टींची प्राप्ती व्हावी आणि अनिष्ट निवारणार्थ अलौकिक शक्तींची साधना किंवा आराधना म्हणजे धर्म होय। अलौकिक म्हणजे निसर्गातील, निसर्गाचं आणि जीवनाचं नियमन करणारी, निसर्गाला अंतर्बाह्य व्यापणारी शक्ती होय, म्हणूनच तिला परमसत्य मानतात। अलौकिक म्हणजे अतिंद्रिय असाही अर्थ करता येतो। ती शक्ती दृश्य वस्तुरूप आणि व्यक्तिरूपही असते आणि केव्हा केव्हा इंद्रियगम्य किंवा मनोगम्यही होऊ शकते। अशी श्रद्धा धार्मिक आचरणाच्या मुळाशी असते। ती शक्ती हे शाश्वत आणि उच्चतम सत्य होय असं धर्मसंकल्पनेत गृहित धरलेलं असतं। मानवाचं उच्चतम ध्येय किंवा आदर्श आणि परम अंतिम शाश्वत सत्य हे त्या शक्तीचं स्वरूप होय असं जगातील काही धर्म मानतात। त्या शक्तीच्या संपूर्ण अनुग्रहानं किंवा कृपेनं उच्चतम शाश्वत ध्येयाची प्राप्ती होते असेही काही धर्म मानतात। म्हणून या गोष्टींच्या आधारे धर्माची अशीही व्याख्या करता येते की जीवन परिपूर्ण आणि कृतार्थ करणारी, अपरिपूर्ण, दोषमय, अशांत जीवन बदलून टाकणारी उच्चतम ध्येयाच्या म्हणजे दिव्यत्वाच्या प्राप्तीची पद्धती म्हणजे धर्म होय। त्या ध्येयातच शाश्वत सत्य असतं। सर्व धर्माचे तीन महत्वाचे विषय सांगता येतात। पहिला म्हणजे सत्याचा वा अस्तित्वाचा संपूर्ण अर्थ आणि त्यात जीवनाचं स्थान, तसंच अंतिम सत्य आणि ध्येय यांची एकरूपता। दुसरं म्हणजे जीवनाचं सत्यस्वरूप आणि जीवनाची धार्मिक परिणती।

0: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: ट्यून इन एनीवेअर, रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
2: हाय, हॅलो, नमस्कार. रेडिओ मनभावनच्या सर्व रसिक श्रोत्यांना आर्ज शुभांगीचा नमस्कार. आपण ऐकत आहात ओल्ड इज गोल्ड. आजचा आपला शो खूप खास आहे, कारण आज आपण अशा जोडीबद्दल बोलणार आहोत ज्यांनी तब्बल 3 दशकं बॉलिवूडवर राज्य केलं. LP म्हणजेच लक्ष्मीकांत प्यारेलाल. गल्लीतल्या पोरांपासून मोठ्यांच्या ओठांवर यांची गाणी असतात. चला तर मग व्हॉल्यूम वाढवा आणि ऐका ही सुरेल गाणी, कारण आता सुरू होतोय सुमधूर गाण्यांचा, मनभावन गाण्यांचा हा सुपरहिट प्रवास.

लक्ष्मीकांत पेरेरार यांनी संगीत दिलेलं, गीतकार असद भोपाली यांचं गीत, गायक कलाकार लता मंगेशकर आणि कमल बरोट. ऐकूया हसता हुआ नूरानी चेहरा.

दिवसांनो ज्या गाण्याने एल पी जोडीचं नशीब चमकवलं ते हेच गाणं. हे गाणं रेकॉर्ड करण्यासाठी लक्ष्मीजींकडे साधी सायकलसुद्धा नव्हती, ते चालत स्टुडिओला जायचे, पण या गाण्याने त्यांना थेट कारमध्ये बसवलं. यानंतर ऐकूया सावन का महिना, मिलन चित्रपटातलं हे गाणं. गीतकार आनंद बक्षी, गायक मुकेश आणि लता मंगेशकर. बिहारचा लहजा आणि श चा स करण्याची ती गंमत ऐकच या गाण्यात. मुकेशजींना शोर ऐवजी सोर म्हणायला खूप त्रास झाला होता, पण एल पींनी त्यांच्याकडून ते इतकं गोड करून घेतलं की ते गाणं अजरामर झालं. ऐकूया हेच गाणं.

पवन करे शोर,

आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM आर जे शुभांगी सोबत. दो रास्ते या चित्रपटातलं बिंदिया चमकेगी, गीतकार आनंद बक्षी आणि गायक कलाकार लता मंगेशकर, ज्या गाण्याने लग्नाळू मुलांच्या रात्रीची झोप उडवली ते हेच गाणं. मुमताजच्या त्या प्रसिद्ध साडीची आणि या गाण्याच्या तालाची इतकी क्रेज होती की त्यावेळी बिंदियाच्या विक्रीमध्ये मोठी वाढसुद्धा झाली होती. बिंदिया चमकेगी.

तर श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत. खोटं बोलणाऱ्यांनो सावधान, कारण आता येतोय तो काळा कावळा. राज कपूर यांनी जेव्हा हे गाणं ऐकलं तेव्हा ते तालावर इतके नाचले की स्टुडिओतला एक टेबल तुटला होता असं म्हणतात. तर हे गाणं आहे झूठ बोले कौवा काटे, बॉबी चित्रपटातलं. गीतकार विठ्ठलभाई पटेल, गायक कलाकार लता मंगेशकर आणि शैलेंद्र सिंग.

यानंतर ऐकूया ऋषी कपूर यांचा तो डफलीचा थाप आणि जयाप्रदाचं सौंदर्य. आहा, या गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी एल्पिननी खरोखरच्या 15 डफलीवाल्यांना स्टुडिओत बोलावलं होतं. लक्षात आलंच असेल ते गाणं कुठलं आहे. नक्कीच सरगम चित्रपटातलं डफलीवाले डफली बजा.

0: श्रोते हो, ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात यानंतर ऐकूया अमर अकबर अँथनी या चित्रपटातलं माय नेम इज अँथनी गोन्सॉल्वेस. अमिताभ बच्चन आणि त्यांचा तो अतरंगी इंग्रजी डिक्शन, वा. अँथनी गोन्सॉल्वेस हे पॅरेलालजींच्या खऱ्या म्युझिक टीचरचं नाव होतं. त्यांनी दिलेली ही श्रद्धांजली त्यांच्यासाठी खास.
1: You see, the whole country of the system is juxtapositioned by the hemoglobin in the atmosphere because you are a sophisticated rhetorician intoxicated by the exuberance of your own verbosity.
2: What?
3: My name is Anthony Gonsalves.
4: Gonsalves?
3: Right. My name is Anthony Gonsalves.

0: खोली नंबर 420।
1: एक्सक्यूज मी प्लीज।
0: ओह यस, एंथनी गोंसाल्वेस।
2: यानंतर बॉबी या चित्रपटातलं हम तुम एक कमरे में बंद हो, चुकून चाबी हरवली तर काय होतं, ऐका या गाण्यातूनच। या गाण्याचं शूटिंग गुलमर्गमध्ये होणार होतं, पण बर्फ नसल्यामुळे पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये सेट लावून ते शूट केलं होतं।
3: सोची तो राहू
4: क्या

यानंतर आपण ऐकणार आहोत मिथुन चक्रवर्ती आणि एल्पिनचा डिस्को बिट. बप्पी लहरी जरी डिस्को किंग असले तरी एल्पिननी या गाण्यातून सिद्ध केलं की तेही काही कमी नाही आहेत. डिस्को डान्सर चित्रपटातलं आय एम अ डिस्को डान्सर हे गाणं आता आपण ऐकूया.

रोटी कपडा और मकान या चित्रपटातलं हाय हाय ये मजबुरी, पाऊस आणि झिनतमान एल्पिनी यात कमाल केली आहे. गाण्यातला पावसाचा आवाज क्रिएट करण्यासाठी स्टुडिओत बादल्यांनी पाणी ओतलं जात होतं असं म्हणतात. तर ऐकूया हे सुंदर गाणं.

श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, आरजे शुभांगी सोबत ओल्ड इज गोल्ड. आज आपण ऐकत आहोत लक्ष्मीकांत प्यारेलाल या जोडीची अवीट गोडी असलेली गाणी. मोहम्मद रफींच्या आवाजातली ही कव्वाली म्हणजे मास्टरपीस. या कव्वालीसाठी लक्ष्मीकांतजींनी स्वतः कित्येक रात्री कव्वाल लोकांच्या बैठकीत घालवल्या होत्या. पर्दा है पर्दा, अमर अकबर अँथनी.

नंतर आता ऐकूया एक भक्तिगीत जे घराघरात आजही वाजत असतं. लता दिदींनी हे गाणं गाताना डोळे मिटून पूर्णपणे भक्तीत बुडून रेकॉर्डिंग केलं होतं. ते गाणं म्हणजे यशोमती मैयासे बोले नंदलाला सत्यम शिवम सुंदरम.

श्रोते हो, ओल्ड इज गोल्ड कार्यक्रमात लक्ष्मीकांतजी प्यारेलालजी यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत. यानंतर ऐकूया मिस्टर इंडिया चित्रपटातलं हवा हवाई हे गाणं. श्रीदेवीच्या बिजली अवतारासाठी एल्पींनी अतरंगी म्युझिक दिलंय.

यानंतर ऐकूया मेरी जंग या चित्रपटातलं जिंदगी हर कदम एक नई जंग है. अनिल कपूर यांच्या करिअरला या गाण्याने एक वेगळी उंची दिली.

आणि खरं तर जेव्हा तुम्ही जाता ट्रीपला, पिकनिकला, तेव्हा खास एक गाणं नक्कीच आठवतं प्रवास करत असताना. ते म्हणजे हसते हसते कट जाय रस्ते, खून भरी मांग चित्रपटातलं लक्ष्मीकांतजी प्यारेलालजी यांनी संगीतबद्ध केलेलं हे सुंदर गाणं.

0: डिस्कोच्या दुनियेतलं एल्पिनचं सर्वात मोठं योगदान म्हणजे ओम शांती ओम हे गाणं कर्ज चित्रपटातलं आपण आता ऐकूया. तर श्रोते हो, लक्ष्मीकांत प्यारेलाल जोडीची जादू कधीच कमी होणार नाही. ऐकत रहा तुमचा आवडता शो ओल्ड इज गोल्ड आरजे शुभांगीसोबत, फक्त आपल्या रेडिओ मनभावन 90.8 FM वर, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: हाय, मी आरजे स्वरा. आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: For more entertainment, log on and subscribe to www.youtube.com/venus.
1: नमस्कार, मी आहे पुष्कर शिरोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो नमस्कार, मी आहे तुमची आर जे शुभांगी आणि आजच्या मूड्स अँड म्युझिक अ म्युझिकल जर्नी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आणि आजच्या मूड्स अँड म्युझिकचा विषय काहीसा खास आहे. खास कारण की एका खास पर्सनॅलिटी विषयी आज आपण गप्पा करणार आहोत, त्यांच्या जीवनाशी निगडीत किस्से आणि गाणी सुद्धा एन्जॉय करणार आहोत. तर आज आपण शोमॅन राज कपूर यांच्याबद्दल बोलणार आहोत. राज कपूर हे भारतीय चित्रपट सृष्टीतले एक महान अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते होते. त्यांना हिंदी सिनेमाचा ग्रेट शोमॅन किंवा द ग्रेटेस्ट शोमॅन ऑफ इंडियन सिनेमा म्हणून ओळखलं जातं. ते पृथ्वीराज कपूर यांचे सुपुत्र आणि कपूर कुटुंबातील एक महत्वाचा सदस्य होते. वयाच्या फक्त 24व्या वर्षी त्यांनी आरके स्टुडिओची स्थापना केली आणि आग म्हणजेच 1948 साली या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं. त्यांचे बरेच प्रसिद्ध चित्रपटही आहेत, ज्यामध्ये स्पेशली मी सांगू शकते आवारा, ज्यामध्ये त्यांनी आवारा हूं हे अजरामर गाणं आपल्याला दिलं. तसंच श्री 420, मेरा जूता है जापानी हे देशप्रेम जागवणारं गीत सुद्धा दिलं. संगम, मेरा नाम जोकर, बॉबी आणि राम तेरी गंगा मैली हे त्यांचे उल्लेखनीय चित्रपट होते. श्रोते हो, राज कपूर यांचा अभिनय आणि दिग्दर्शन हे सामाजिक संदेशांनी भरलेलं असायचं. त्यांनी नेहमी सामान्य माणसाच्या भावना, संघर्ष आणि स्वप्न मोठ्या पडद्यावर जिवंत केले. त्यांना अनेक पुरस्कार सुद्धा मिळाले. 1987चा दादासाहेब फाळके पुरस्कार आणि 1971चा पद्मभूषण या प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. तर आज आपण त्यांच्याविषयीच गप्पा करणार आहोत. जाणून घेऊया त्यांच्या जीवनातील काही किस्से आणि गाणीसुद्धा. तर एक किस्सा आता मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. राज कपूर साहेब एका सुप्रसिद्ध गीतकाराविषयी बरंच काही जाणून होते की ते चांगले गीतं लिहू शकतात. मग पुढे त्यांनी विचार केला की पुढच्या फिल्मसाठी त्या कविराजांकडून काही गीतं लिहून घ्यावीत. त्यांच्याकडून त्यांनी तत्पूर्वी बरीच काही गाणी लिहून घेतली होती. पण येणारा हा जो सिनेमा काहीसा स्पेशल असल्यानं त्यांनी म्हटलं, कविराज आओ मैं तुम्हें अपने स्क्रिप्ट रायटर के पास लेके चलता हूँ. मग स्क्रिप्ट रायटरला त्यांनी संपूर्ण कहाणी ऐकवली. एक तास झाला, दोन तास झाला, पण हे गीतकार महाशय अतिशय शांत गुपचूप बसून राहिलेले. पुढची स्टोरी ऐकूया, पण त्याआधी हे खास

गाणं तुमच्यासाठी. तर गीतकार महाशय काही बोलेनात. त्यावर स्क्रिप्ट रायटर म्हणाले, कोण है महाशय, इन्हें कुछ समझ में नहीं आ रहा है क्या, ये क्या गाना लिखेंगे. हे ऐकून ते गीतकार नाराज होऊन जाऊ लागले. तेवढ्यात राज कपूर म्हणाले, अरे कविराज, आपको कहानी समझ में नहीं आई क्या, क्या आप इस पे गीत लिख सकते हो. त्या गीतकारांनी मागे वळून पाहिलं आणि म्हणाले, या गर्दीश में हूँ, आसमान का तारा हूँ, आवारा हूँ. आणि जशा ह्या ओळी राज कपूर साहेबांनी ऐकल्या तसे ते लगेच म्हणाले, क्या बात है, एकाच ओळीत तुम्ही माझा संपूर्ण चित्रपट दाखवला, अरे यही तो मतलब है मेरी फिल्म का. तर ऐकूया याच चित्रपटातील हे गाणं.

तर श्रोतेहो, हे गीतकार दुसरं तिसरं कोणी नसून ते होते महान गीतकार शैलेंद्र. आणि गाणं होतं आवारा हूं, जे आत्ताच आपण ऐकलं. सामान्यातला सामान्य अनाडी, राग आला तर आयुष्याची कुर्बानी देणारा आवारा, सभोवतालच्या परिस्थितीशी झुंज देत बनलेला श्री 422. श्रोतेहो, राज कपूर यांचं सिनेमात पदार्पण बाल कलाकार म्हणून इन्क्लाब या चित्रपटात झालं, पण त्यांच्या खऱ्या करिअरची सुरुवात नीलकमल 1947 पासून झाली. वयाच्या केवळ 24व्या वर्षी त्यांनी स्वतःची फिल्म कंपनी आर के फिल्म सुरू केली आणि तिथूनच झाला भारतीय सिनेसृष्टीतील एक नवा अध्याय. त्यांचा अभिनय आणि दिग्दर्शन सामाजिक वास्तवाशी जोडलेलं होतं. ते सामान्य माणसाच्या जीवनावर आधारित वास्तव्य आपल्या फिल्ममधून मांडत आणि त्यांच्या चित्रपटातून त्यांनी गरिबी, भ्रष्टाचार, प्रेम आणि समाजातील विषमता यावर सुद्धा भाष्य केलं. त्यातलीच काही उदाहरणं सांगायचं झालं तर आवारा हा चित्रपट जागतिक पातळीवर गाजला. आवारा हूं हे गाणं रशिया, चीनमध्ये सुद्धा लोकप्रिय झालं. यात त्यांनी वडील आणि मुलामधील नात्याचं गुंतागुंतीचं भावचित्र उभं केलं होतं. त्यानंतर आपण उदाहरण म्हणून घेऊ शकतो श्री 422. यात गरीब पण प्रामाणिक माणूस दाखवला. मेरा जूता है जापानी हे गाणं आजही देशप्रेमाचं प्रतीक मानलं जातं. तेव्हा ऐकूया.

त्यानंतर त्यांचा विशेष मूवी जो सगळ्यांच्याच लक्षात राहतो, मेरा नाम जोकर, हा चित्रपट त्यांच्या आयुष्यातील अत्यंत खास आणि वैयक्तिक अनुभवांवर आधारित होता. जोकर हा पात्र त्यांच्या आतल्या भावनांचं प्रतिबिंबच होतं. लोकांना हसवतानाही तो आतून दुःखी मात्र असतो. तेव्हा मेरा नाम जोकरमधील हे खास गाणं तुमच्यासाठी.

त्यानंतर बॉबी हा सुद्धा अतिशय फेमस चित्रपट आपल्या मुलाला म्हणजेच ऋषी कपूरला लाँच करत त्यांनी तरुण प्रेमकथेचा नवा ट्रेंड सेट केला आणि त्या काळी हा चित्रपट तरुणाईमध्ये अत्यंत लोकप्रिय ठरला. राम तेरी गंगा मैली सामाजिक आणि राजकीय भ्रष्टाचारावर भाष्य करणारा हा चित्रपट त्यांचा शेवटचा दिग्दर्शित चित्रपट होता.

राज कपूर हे केवळ अभिनेता नव्हते तर एक विचारवंत होते. त्यांच्या चित्रपटातून ते काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत. ते खूप मेहनती होते, उत्तम संगीताचे जाणकार होते आणि कलाकारांशी प्रेमानं वागणारे दिग्दर्शक होते. त्यांच्या जीवनातील म्हणजे काही किस्से माझ्या संग्रही आहेत, ते मला तुमच्यासोबत शेअर करायला नक्कीच आवडेल. शूटिंग दरम्यान ते कलाकारांबरोबरच जमिनीवर बसून जेवण करत. त्यांना संगीताबद्दल प्रचंड प्रेम होतं. शंकर जयकिशन, मुकेश, लता मंगेशकर यासारख्या दिग्गजांसोबत त्यांचे ऋणानुबंध गहिरे होते. आणि आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, मुकेश यांचा आवाज म्हणजेच राज कपूर यांचा चेहरा असा समज होता. ऐकूया एक खास गाणं तुमच्यासाठी.

डोळ्यात स्वप्न आणि हृदयात आग सांभाळणारा ओबडधोबड आयुष्य रंगवणारा छलिया रसिकांच्या गळ्यातला ताईत हो राज कपूर. 1988 त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार स्वीकारताना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर काही दिवसात त्यांचं निधन झालं. पण त्यांचं नाव, त्यांची गाणी आणि त्यांचे विचार आजही अजरामर आहेत. अभिनय, दिग्दर्शन, निर्मिती या तीनही क्षेत्रात त्यांनी आपली अमीट छाप सोडली. त्यांच्या चित्रपटांनी आपल्याला केवळ मनोरंजनच नाही दिलं, तर समाज आणि माणूस यांची खरी ओळख करून दिली. अशा या महान कलाकाराला विनम्र अभिवादन. तेव्हा श्रोते हो, आजच्या मूड्स अँड म्युझिकमध्ये आज इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनबावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. मी आरचे शुभांगी तुमची रजा घेते. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत नमस्कार.

लक्ष द्या हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

आता रेडिओ मनभावन सोबत करा मनमोकळ्या गप्पा दर मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. त्यासाठी तुम्हाला फोन करायचा आहे मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. फोन क्रमांक 9284499433. क्रमांक पुन्हा एकदा 9284499433. हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि सायंकाळी 4 वाजता रेडिओ मनभावन 90.8 FM वर.

श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284449433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज.

नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केला आहे रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आपलं खानदेश आपली माणसं.

0: श्रोतेहो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.
1: लेटेस्ट अपडेट्स के लिए अल्ट्रा चैनल्स को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करें.

शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूया इंदिवर यांचं. हे गीत गायला आहे किशोर कुमार आणि महेंद्र कपूर यांनी तकदीर या चित्रपटामधलं.

0: आप सुन रहे हो रेडियो मन भावन 90.8 FM, अलवेज हार्ट टचिंग। आपला खानदेश, आपली माणसं।
1: आशा भोसले यांच्या आवाजात तकदीर या चित्रपटामधलं इंदीवर यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत। या गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं।

तकदीर या चित्रपटामधलं किशोर कुमार यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत. गीतरचना इंदिवर ह्यांची आणि संगीतकार कल्याणजी आनंदजी

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: आशा भोसले यांच्या आवाजात तकदीर या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत। या गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं।

0: रामकृष्ण हरी, ज्याला राग आहे त्याला शत्रूची गरज नाही, ज्याला ज्ञान आहे त्याला संपत्तीची गरज नाही, ज्याच्याकडे दया आहे त्याला संरक्षणाची आवश्यकता नाही। आपलं अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही। रामकृष्ण हरी।
1: आप सुन रहे हो रेडियो मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग। आपला खानदेश, आपली माणसं।

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात शुभदिन आयोरे आर्जे शुभांगी सोबत। आज 20 मे हा दिवस निसर्ग आणि विज्ञानाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे। जागतिक मधमाशी दिवस। पर्यावरणाचं संतुल राखण्यात मधमाशांचा मोठा वाटा असतो। अन्नाच्या उत्पादनासाठी कारणीभूत असलेल्या या इवल्याशा जीवाचं महत्त्व पटवून देण्यासाठी आजचा दिवस साजरा केला जात असतो। जागतिक मापनशास्त्र दिवस। 17 देशांनी 1875 मध्ये आजच्याच दिवशी मीटर कन्व्हेन्शन्सवर स्वाक्षरी केली होती, ज्यामुळे जगभरात मोजमापाची एकसमान पद्धत सुरू झाली। जयंती सुमित्रानंदन पंत, हिंदी साहित्यातील छायावादाचे प्रवर्तक आणि प्रख्यात कवी यांचा आज जन्मदिवस। त्यांनी निसर्गाचे अत्यंत सुंदर वर्णन आपल्या काव्यात केलेले आहे। बिपिनचंद्र पाल, लाल बाल पाल या क्रांतिकारी त्रिमूर्तींपैकी एक, ज्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी प्रखर राष्ट्रवादाचा विचार मांडला। पुण्यतिथी टी प्रकाशन, आंध्र केसरी म्हणून ओळखले जाणारे थोर स्वातंत्र्य सेनानी आणि आंध्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यांची आज पुण्यतिथी। आणि आजची बोधकथा। एकदा सर्व कीटकांची सभा भरली। मुंगी म्हणाली, मी खूप मेहनत करते। मधमाशी म्हणाली, मी केवळ मेहनतच करत नाही तर ती नियोजित पद्धतीने करते। मी फुलाफुलातून मध गोळा करते आणि भविष्यासाठी साठवून ठेवते, म्हणूनच माझा मध मानवासाठी अमृत ठरतो। तात्पर्य हेच, केवळ कष्ट करून चालत नाही तर त्या कष्टाला योग्य नियोजनाची जोड असेल तरच त्याचं गोड फळ मिळतं। तेव्हा प्रत्येक दिवस शुभ असतो ज्या दिवशी तुम्ही निसर्गाचे ऋण मान्य करता आणि आपल्या कर्मात मधमाशीसारखा गोडवा आणता। तो प्रत्येक दिवस तुमच्यासाठी शुभ दिवस असतो। जीवनात मोजमाप हे केवळ वस्तूंचं नसावं तर आपल्या शब्दांचं आणि वागणुकीचं सुद्धा असावं। आज मधमाशी दिनानिमित्त आपण निसर्गाचं रक्षण करण्याचा संकल्प करूया। साहित्यातील विचारांची शिदोरी सुद्धा सोबत घेऊया। ऐकत रहा शुभदिन आयोरे आर्ज शुभांगी सोबत, फक्त रेडिओ मनभावन 90.8 FM वर। ऑलवेज हार्ट टचिंग।

श्रोत्याहो, तुमच्या प्रत्येक मूडसाठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 वाजता आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30 वाजता. सो

0: आता रेडिओ मनभावन सोबत करा मनमोकळ्या गप्पा दर मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. त्यासाठी तुम्हाला फोन करायचा आहे मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. फोन क्रमांक 9284499433. क्रमांक पुन्हा एकदा 9284499433. हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि सायंकाळी 4 वाजता रेडिओ मनभावन 90.8 FM वर.
1: कृषी संदेश.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, ट्रॅक्टर शेतकऱ्यांना किंवा मोठ्या शेतकऱ्यांना किती फायदेशीर आहे हे आता वेगळं सांगण्याची गरज राहिलेली नाही. ट्रॅक्टरचा वापर करून कमी श्रमात कमी वेळामध्ये अधिकाधिक उत्पादन घेण्याच्या दृष्टिकोनातून जमिनीच्या मशागतीपासून तर काढणीपर्यंत अनेक बाबीमध्ये ट्रॅक्टरचा वापर करून आपण उत्पादन वाढवलेलं आहे. परंतु या ट्रॅक्टरच्या संदर्भामध्ये योग्य पद्धतीनं देखभाल केली नाही तर जास्त काळापर्यंत त्याची कार्यक्षमता राहणार नाही आणि त्याची डिझेलच्या मात्रेमध्ये सुद्धा आपल्याला बचत करता येणार नाही. म्हणून या ट्रॅक्टरच्या देखभाल आणि त्याचबरोबर पॉवर ट्रिलरची देखभाल कशा पद्धतीने केल्या जाऊ शकते याविषयी आपण थोडं जाणून घेऊया. ट्रॅक्टरची योग्य पद्धतीने देखभाल केली नाही तर जास्त काळापर्यंत त्याची कार्यक्षमता जी आहे ती टिकून राहू शकत नाही, म्हणून त्याची योग्य पद्धतीने देखभाल करावी. त्याचबरोबर 25% डिझेलची बचतसुद्धा या बाबीमुळं होऊ शकते. ट्रॅक्टरच्या कामात सुरुवात करण्यापूर्वी वंगण, इंधन, टायरची तपासणी इत्यादी करून घ्यायला पाहिजे. ट्रॅक्टर सुरू करण्यापूर्वी इंजिनातील तेलाची म्हणजे वंगणाची पातळी तपासून घेतली पाहिजे. जर ती पातळी कमी असेल तर ट्रॅक्टर निर्मात्याने निर्धारित केलेल्या ग्रेडचं स्वच्छ वंगण बरोबर पातळी चिन्हापर्यंत जे पातळी चिन्ह असतं ते पाहून त्यापर्यंत भरलं पाहिजे. त्याचवेळेस ट्रॅक्टर चालू नसला पाहिजे व संपातळीत असणं अत्यंत आवश्यक आहे. डिझेल टँकमधील डिझेलची मात्रा तपासून घेतली पाहिजे. तसेच दररोजचे काम पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी डिझेल टँकमध्ये स्वच्छ डिझेल भरलं पाहिजे आणि रेडिएटरमधील पाण्याची पातळी बघून घेतली पाहिजे. जर कमी असेल तर ती योग्य पातळीपर्यंत आपण भरून घ्यायला पाहिजे. एअर क्लिनर म्हणजे हवा शुद्धीकरण भांड्यामधील तेलाची जी स्थिती पातळी असते तीसुद्धा आपण तपासली पाहिजे. जर तेल खराब झालं तर निर्देशानुसार योग्य त्या ग्रेडचं तेल बरोबर चिन्हापर्यंत भरून पातळी बरोबर करून घ्यायला पाहिजे. बॅटरी टर्मिनल म्हणजे विजेची जी वीजवाहक टोकं तपासून घेतली पाहिजेत. जर त्या टर्मिनलसवर सल्फेट तयार झालं असेल तर टोकांना पेट्रोलियम जेली लावली पाहिजे. तसेच टर्मिनलची टोकं घट्ट बसवली पाहिजे. बॅटरीमधील पाण्याची पातळीसुद्धा आपण वेळोवेळी तपासावी. सर्व नट बोल्ट विशेषतः स्टेअरिंग पुढचं व मागचे जे चाकं आहेत ते घट्ट असल्याची आपण वेळोवेळी खात्री करून घ्यायला पाहिजे. जर ट्रॅक्टर खूप धूळ मातीत काम केलेलं असेल किंवा ट्रॅक्टरनं काम केलं असेल धूळ मातीत तर त्याला पाण्यानं साफ करून घ्यायला पाहिजे आणि कोड्या कपड्यानं वेळोवेळी पुसून घ्यायला पाहिजे. ट्रॅक्टरच्या कोणत्या भागातून तेल व पाणी व डिझेल गळती होत आहे ते आपण तपासून घ्यायला पाहिजे. अल्टरनेटर व फॅन बेल्टचा तणावसुद्धा आपण वेळोवेळी तपासला पाहिजे आणि पुढच्या एक्सेलच्या स्पिंडलला ग्रीस लावलं पाहिजे. ब्रेक व्यवस्थित काम करत आहेत की नाही याची वेळोवेळी खात्री करायला पाहिजे आणि गिअरबॉक्स व हायड्रॉलिकमधील तेलाची पातळी तपासायला पाहिजे. ह्या जशा दररोजच्या देखभालीमधले मुद्दे आहेत तसे साप्ताहिक देखभालीमध्ये सुद्धा काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्याच्यामध्ये क्लच पॅडल, ब्रेक पॅडल, फॅन बेल्टचा फ्री प्लेट हा वेळोवेळी सप्ताहातून एकदा तपासला पाहिजे. तो अर्धा ते पाऊन इंच असावा किंवा ट्रॅक्टर निर्मितीच्या निर्देशानुसार तो आहे याची आपण तपासणी करून घ्यायला पाहिजे. एअर क्लिनरमधील तेल बदललं पाहिजे व निर्मात्याच्या मार्गदर्शनानुसार त्या ग्रेडचे तेल दिलेल्या योग्य चिन्हापर्यंत भरलेलं आहे की नाही याचीसुद्धा काळजी घ्यायला पाहिजे. तर ह्या सगळ्या बाबीचं जर आपण अवलोकन जर केलं तर आपण ट्रॅक्टर चांगल्या पद्धतीने करू शकतो. जसं आपण पॉवर ट्रॅक्टरच्या संदर्भात जाणलं तसं पॉवर टिलरच्या संदर्भातसुद्धा व्यवस्थापनामध्ये काही महत्त्वाच्या बाबी आहेत. पॉवर टिलरच्या संदर्भात इंजिन व एअर क्लिनरमधील तिलाची पातळी तपासली पाहिजे. इंजिन फाउंडेशन व चॅसिस नट बोल्ट घट्ट करून घ्यायला पाहिजे. चाकामधील हवेचा दाब तपासायला पाहिजे आणि पॉवर टिलरच्या व्ही बेल्टचा ताणसुद्धा तपासून घ्यायला पाहिजे. वेळोवेळी क्लच शाफ्ट, क्लच रॉड, टेल व्हील, बुश ॲक्सेसरीज व केबल यांना तेल द्यायला पाहिजे. ह्या काही पायाभूत बाबी आहेत ट्रॅक्टर आणि पॉवर टिलरच्या संदर्भातल्या देखभालीच्या संदर्भातल्या. या संदर्भात अधिक जाणून घेण्याकरता कृषी विज्ञान केंद्र कडा येथील कृषी अभियांत्रिकी शाखा किंवा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील फार्म मशिनरी विभागाचे संबंधित विभाग प्रमुख यांची आपण तज्ज्ञांशी सल्ला करून त्या अनुषंगाने याचं जर नियोजन केलं आणि देखभाल केली तर निश्चितच फायदा होईल. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284449433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग. एक खाब तो ये सिलसिले
1: हुए. धर्म निसर्गातील अत्यंत पवित्र संपूर्ण मानवी भवितव्याशी संबंधित जीवन आणि विश्व अथवा निसर्ग यांची नियंत्रक अशा अलौकिक शक्तींवर माणसाची श्रद्धा असते. त्या शक्तींचा स्वतःशी अनुकूल, पवित्र आणि घनिष्ठ संबंध स्थापित करणारी वैयक्तिक अथवा सामाजिक मनप्रवृत्ती आणि त्यातून निघणारी आचरणाची पद्धती म्हणजे धर्म, म्हणजेच रिलिजन होय. आणि त्या शक्तींशी प्रतिकूल मनप्रवृत्ती आणि आचरण म्हणजे अधर्म होय. काही धर्मचिंतक तत्वज्ञांचं असं मत आहे की धर्माच्या मुळाशी नियंत्रक उच्चतम शक्तीकडे वळवलेली मानवाची संपूर्ण मनप्रवृत्ती असते. भावना, इच्छा आणि ज्ञान या प्रवृत्तीतूनच निर्माण होतात. या उच्चतम शक्तीचा विशिष्ट अनुभव काही माणसांना येत असतो. या अनुभवामध्ये या शक्तीबद्दल आश्चर्य, विलक्षण भय, नितांत प्रेम, अपरंपार शांती, नम्रता, शरणांगती, अहंकार निवृत्ती इत्यादी भावना निर्माण होतात. त्या शक्तीला मनुष्य अनुकूल किंवा वश करण्याचा प्रयत्न करतो किंवा तन्मय होण्याकरता किंवा त्या शक्तीत आत्मविसर्जन व्हावं म्हणून प्रयत्नशील असतो किंवा शाश्वत सलगी व्हावी म्हणून झटत असतो. त्याकरता ध्यान, जप, प्रार्थना, यज्ञ, पूजा, व्रतपरिपालन इत्यादी प्रकारचं आचरण मनुष्य व्यक्तिशः किंवा सामुदायिक रीतीनं करत असतो आणि प्रतिकूल मनोवृत्ती आणि आचरण टाळतो. थोडक्यात म्हणजे इष्ट गोष्टींची प्राप्ती व्हावी आणि अनिष्ट निवारणार्थ अलौकिक शक्तींची साधना किंवा आराधना म्हणजे धर्म होय. अलौकिक म्हणजे निसर्गातील, निसर्गाचं आणि जीवनाचं नियमन करणारी, निसर्गाला अंतर्बाह्य व्यापणारी शक्ती होय. म्हणूनच तिला परमसत्य मानतात. अलौकिक म्हणजे अतिंद्रिय असाही अर्थ करता येतो. ती शक्ती दृश्य वस्तुरूप आणि व्यक्तिरूपही असते आणि केव्हा केव्हा इंद्रियगम्य किंवा मनोगम्यही होऊ शकते. अशी श्रद्धा धार्मिक आचरणाच्या मुळाशी असते. ती शक्ती हे शाश्वत आणि उच्चतम सत्य होय असं धर्मसंकल्पनेत गृहीत धरलेलं असतं. मानवाचं उच्चतम ध्येय किंवा आदर्श आणि परम अंतिम शाश्वत सत्य हे त्या शक्तीचं स्वरूप होय असं जगातील काही धर्म मानतात. त्या शक्तीच्या संपूर्ण अनुग्रहानं किंवा कृपेनं उच्चतम शाश्वत ध्येयाची प्राप्ती होते असेही काही धर्म मानतात. म्हणून या गोष्टींच्या आधारे धर्माची अशीही व्याख्या करता येते की जीवन परिपूर्ण आणि कृतार्थ करणारी, अपरिपूर्ण, दोषमय, अशांत जीवन बदलून टाकणारी उच्चतम ध्येयाच्या म्हणजे दिव्यत्वाच्या प्राप्तीची पद्धती म्हणजे धर्म होय. त्या ध्येयातच शाश्वत सत्य असतं. सर्व धर्माचे 3 महत्वाचे विषय सांगता येतात. पहिला म्हणजे सत्याचा वा अस्तित्वाचा संपूर्ण अर्थ आणि त्यात जीवनाचं स्थान, तसंच अंतिम सत्य आणि ध्येय यांची एकरूपता. दुसरं म्हणजे जीवनाचं सत्यस्वरूप आणि जीवनाची धार्मिक परिणती किंवा रूपांतर. आणि तिसरं म्हणजे जीवनाच्या उच्चतम उद्देशांचं साधन आणि जीवनातील अन्य उद्देशांची आणि त्या उद्देशांच्या साधनांची, अंतिम उद्देशाची आणि त्यांच्या साधनांची संगती घालणं आणि विसंगती टाळणं. गेल्या 200 वर्षात पृथ्वीवरील संस्कृतीच्या निरनिळ्या पातळ्यांवर जगणाऱ्या विद्यमान मानवी समाजामध्येही धर्म या संज्ञेत पात्र अशा संस्था आणि मानवी प्रवृत्ती आढळून येतात. त्या सर्व धर्माची व्यापक, समर्पक, सर्वसंमत व्याख्या करणं कठीण आहे. खरं पाहिलं तर धर्माची कोणती व्याख्या अपुरीच पडते. धर्म म्हणजे रिलिजन हा जगातील सर्व धर्माचा केवळ समिष्ठी बोधक, अस्पष्ट अर्थाचा शब्द आहे. म्हणून ज्याचा जो धर्म त्याप्रमाणे त्यानं त्याचं पालन करावं, हा धर्म श्रेष्ठ, तो कनिष्ठ असा निष्कारण वाद घालण्यात काय बरं अर्थ आहे?
2: रेडिओ मन भावन 90.8 FM, always heart touching.

श्रीराम समर्थ 20 मे भगवंताच्या स्मृतीत प्रपंच करावा. दुःखाचे मूळ कारण स्मरणातून गेला रघुनंदन. सर्व दुःखाचे मूळ भगवंतापासून झालो दूर. रामापासून प्रपंचात नाही सुख, कारण प्रपंच मूर्तिमंत आहे दुःख. कोळशाने हात काळा झाला, त्याने दुःखी कष्टी झाला. ज्याचा जो धर्म तो त्याने पाळला, आपण मात्र नाही ओळखला. त्याचा प्रपंच दुःखाचा झाला, भगवंतापासून वाया गेला. जगातील ऐश्वर मानाची प्राप्ती रामराया वीण समाधानाला न देती. जे जे वैभव जगती तेथे आले हाती, वाया सर्व जाते हाती न येता रघुपती. परमात्म्याचे विस्मरण हेच बीज जाणावे मूळ कारण. काळजी चिंता अहंकार भीती तळमळ फार, हा झाला त्याचाच विस्तार. तात्पर्य कडू बी पेरले त्याचे गोड फळ नाही आले. काळजी आणि भीती भगवंताच्या विस्मृतीत जन्मती. म्हणून प्रपंचातील लाभ आणि हानी परमात्म्याला दूरच करतील दोन्ही. व्यवहार सद्वासना सदाचरण लौकिक संपत्ती संतती शास्त्राचे मनन सर्व काही रामाविण वाटे शून्य. संतती संपत्ती लौकिकाची प्राप्ती सर्व वैभव जरी आले हाती, तरी रामाविण आहे फजिती. प्रपंची ठेवता दक्षता न विसंबे रघुनाथा, तोच प्रपंची सुखी जाणा. प्रपंच करावा सर्वांनी जपून, पण रामाचे स्मरण राखून. सरस्वी व्हावे भगवंताचे मी माझे सोडोनी साचे. भगवंताचे होऊन राहणे याहून दुजे काही न करणे. मी करता नभे जाणून करी कर्म, त्याला बाधेना कलीचा मार्ग. दुष्ट अभिमानाला न पडावे बळी, त्याचा मालक होईल कली. कली जेथे शिरला त्याने राम दूर केला. भगवंताचे स्मरण सांभाळून कोणताही करावा व्यवसाय जपून, हेच प्रापंचिकास मुख्य साधन. करता मी नव्हे करता राम ही मनात जाणून खूण, करावा व्यवहार जतन. रामा पडते ही तर मानी त्याचा होई घात. जोवर करता मी हे ध्यानी, तोवर मन न लागले राघव चरणी. मी पणा टाकावा अभिमान सोडावा, सुख येईल त्याचे मागे हा विश्वास बळगावा. जाणे केले सर्वच रामा सर्पण, तेथे मी पणास नाही ठाव ठिकाण. पापाचे न व्हावे आपण धनी, करता राम जाणून म्हणी. रामसेवे पडते ही तर सत्य सत्य नाही या जगात. म्हणून रामास व्हावे अनन्य शरण, दुःख दूर व्हाव्यास मुख्य साधन. मनाने होऊन जावे भगवंताचे, त्याने खास केले सार्थक जन्माचे. म्हणून त्याचे भाग्य थोर जाणा, ज्याने जोडला राम राणा. ज्याने देह केला रामासर्पण, धन्य धन्य त्याचे जीवन. अखंड असावे भगवंताचे स्मरण, तो दूर करील दुःखाचे कारण.

श्रोतेहो नमस्कार, मी आहे तुमची आर जे शुभांगी आणि आजच्या मूड्स अँड म्युझिक अ म्युझिकल जर्नी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आणि आजच्या मूड्स अँड म्युझिकचा विषय काहीसा खास आहे. खास कारण की एका खास पर्सनॅलिटी विषयी आज आपण गप्पा करणार आहोत, त्यांच्या जीवनाशी निगडीत किस्से आणि गाणी सुद्धा एन्जॉय करणार आहोत. तर आज आपण शोमॅन राज कपूर यांच्याबद्दल बोलणार आहोत. राज कपूर हे भारतीय चित्रपट सृष्टीतले एक महान अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते होते. त्यांना हिंदी सिनेमाचा ग्रेट शोमॅन किंवा द ग्रेटेस्ट शोमॅन ऑफ इंडियन सिनेमा म्हणून ओळखलं जातं. ते पृथ्वीराज कपूर यांचे सुपुत्र आणि कपूर कुटुंबातील एक महत्वाचा सदस्य होते. वयाच्या फक्त 24व्या वर्षी त्यांनी आरके स्टुडिओची स्थापना केली आणि आग म्हणजेच 1948 साली या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं. त्यांचे बरेच प्रसिद्ध चित्रपटही आहेत, ज्यामध्ये स्पेशली मी सांगू शकते आवारा, ज्यामध्ये त्यांनी आवारा हूं हे अजरामर गाणं आपल्याला दिलं. तसंच श्री 420, मेरा जूता है जापानी हे देशप्रेम जागवणारं गीत सुद्धा दिलं. संगम, मेरा नाम जोकर, बॉबी आणि राम तेरी गंगा मैली हे त्यांचे उल्लेखनीय चित्रपट होते. श्रोतेहो, राज कपूर यांचा अभिनय आणि दिग्दर्शन हे सामाजिक संदेशांनी भरलेलं असायचं. त्यांनी नेहमी सामान्य माणसाच्या भावना, संघर्ष आणि स्वप्न मोठ्या पडद्यावर जिवंत केले. त्यांना अनेक पुरस्कार सुद्धा मिळाले. 1987चा दादासाहेब फाळके पुरस्कार आणि 1971चा पद्मभूषण या प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. तर आज आपण त्यांच्याविषयीच गप्पा करणार आहोत. जाणून घेऊया त्यांच्या जीवनातील काही किस्से आणि गाणी सुद्धा. तर एक किस्सा आता मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. राज कपूर साहेब एका सुप्रसिद्ध गीतकाराविषयी बरंच काही जाणून होते की ते चांगले गीत लिहू शकतात. मग पुढे त्यांनी विचार केला की पुढच्या फिल्मसाठी त्या कविराजांकडून काही गीत लिहून घ्यावीत. त्यांच्याकडून त्यांनी तत्पूर्वी बरीच काही गाणी लिहून घेतली होती. पण येणारा हा जो सिनेमा काहीसा स्पेशल असल्यानं त्यांनी म्हटलं, कविराज आओ मैं तुम्हें अपने स्क्रिप्ट रायटर के पास लेके चलता हूँ. मग स्क्रिप्ट रायटरला त्यांनी संपूर्ण कहाणी ऐकवली. एक तास झाला, दोन तास झाला, पण हे गीतकार महाशय अतिशय शांत गुपचूप बसून राहिलेले. पुढची स्टोरी ऐकूया, पण त्याआधी हे खास गाणं

तुमच्यासाठी. तर गीतकार महाशय काही बोलेनात. त्यावर स्क्रिप्ट रायटर म्हणाले, कोण है महाशय, इन्हें कुछ समझ में नहीं आ रहा है क्या, ये क्या गाना लिखेंगे. हे ऐकून ते गीतकार नाराज होऊन जाऊ लागले. तेवढ्यात राज कपूर म्हणाले, अरे कविराज, आपको कहानी समझ में नहीं आई क्या, क्या आप इस पे गीत लिख सकते हो. त्या गीतकारांनी मागे वळून पाहिलं आणि म्हणाले, या गर्दीश में हूँ, आसमान का तारा हूँ, आवारा हूँ. आणि जशा ह्या ओळी राज कपूर साहेबांनी ऐकल्या तसे ते लगेच म्हणाले, क्या बात है, एकाच ओळीत तुम्ही माझा संपूर्ण चित्रपट दाखवला, अरे यही तो मतलब है मेरी फिल्म का. तर ऐकूया या चित्रपटातील हे गाणं.

तर श्रोते हो, हे गीतकार दुसरं तिसरं कोणी नसून ते होते महान गीतकार शैलेंद्र, आणि गाणं होतं आवारा हूं, जे आत्ताच आपण ऐकलं. सामान्यातला सामान्य अनाडी राग आला तर आयुष्याची कुर्बानी देणारा आवारा, सभोवतालच्या परिस्थितीशी झुंज देत बनलेला श्री 420. श्रोते हो, राज कपूर यांचं सिनेमात पदार्पण बाल कलाकार म्हणून इन्क्लाब या चित्रपटात झालं, पण त्यांच्या खऱ्या करिअरची सुरुवात नीलकमल 1947 पासून झाली. वयाच्या केवळ 24व्या वर्षी त्यांनी स्वतःची फिल्म कंपनी आरके फिल्म्स सुरू केली, आणि तिथूनच झाला भारतीय सिनेसृष्टीतील एक नवा अध्याय. त्यांचा अभिनय आणि दिग्दर्शन सामाजिक वास्तवाशी जोडलेलं होतं. ते सामान्य माणसाच्या जीवनावर आधारित वास्तव्य आपल्या फिल्ममधून मांडत, आणि त्यांच्या चित्रपटातून त्यांनी गरिबी, भ्रष्टाचार, प्रेम आणि समाजातील विषमता यावरसुद्धा भाष्य केलं. त्यातलीच काही उदाहरणं सांगायचं झालं तर आवारा हा चित्रपट जागतिक पातळीवर गाजला. आवारा हूं हे गाणं रशिया, चीनमध्ये सुद्धा लोकप्रिय झालं. यात त्यांनी वडील आणि मुलामधील नात्याचं गुंतागुंतीचं भावचित्र उभं केलं होतं. त्यानंतर आपण उदाहरण म्हणून घेऊ शकतो श्री 420. यात त्यांनी राजा नावाचा एक गरीब पण प्रामाणिक माणूस दाखवला. मेरा जूता है जापानी हे गाणं आजही देशप्रमाणलं जातं. ऐकूया

त्यानंतर त्यांचा विशेष मूवी जो सगळ्यांच्याच लक्षात राहतो, मेरा नाम जोकर, हा चित्रपट त्यांच्या आयुष्यातील अत्यंत खास आणि वैयक्तिक अनुभवांवर आधारित होता. जोकर हा पात्र त्यांच्या आतल्या भावनांचं प्रतिबिंबच होतं. लोकांना हसवतानाही तो आतून दुःखी मात्र असतो. तेव्हा मेरा नाम जोकरमधील हे खास गाणं तुमच्यासाठी.

त्यानंतर बॉबी हा सुद्धा अतिशय फेमस चित्रपट. आपल्या मुलाला म्हणजेच ऋषी कपूरला लॉन्च करत त्यांनी तरुण प्रेमकथेचा नवा ट्रेंड सेट केला आणि त्या काळी हा चित्रपट तरुणाईमध्ये अत्यंत लोकप्रिय ठरला. राम तेरी गंगा मैली सामाजिक आणि राजकीय भ्रष्टाचारावर भाष्य करणारा हा चित्रपट त्यांचा शेवटचा दिग्दर्शित चित्रपट होता.

राज कपूर हे केवळ अभिनेता नव्हते तर एक विचारवंत होते, त्यांच्या चिन्ह होतं. शंकर जयकिशन, मुकेश, लता मंगेशकर यासारख्या दिग्गजांसोबत त्यांचे ऋणानुबंध गहिरे होते. आणि आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, यांचा आवाज म्हणजेच राज कपूर यांचा चेहरा असा समज होता. ऐकूया एक खास गाणं तुमच्यासाठी.

डोळ्यात स्वप्न आणि हृदयात आग सांभाळणारा ओबडधोबड आयुष्य रंगवणारा छलिया रसिकांच्या गळ्यातला ताईत हो राज कपूर. 1988 त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार स्वीकारताना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर काही दिवसात त्यांचं निधन झालं. पण त्यांचं नाव, त्यांची गाणी आणि त्यांचे विचार आजही अजरामर आहेत. अभिनय, दिग्दर्शन, निर्मिती या तीनही क्षेत्रात त्यांनी आपली अमिट छाप सोडली. त्यांच्या चित्रपटांनी आपल्याला केवळ मनोरंजनच नाही दिलं, तर समाज आणि माणूस यांची खरी ओळख करून दिली. अशा या महान कलाकाराला विनम्र अभिवादन. तेव्हा श्रोते हो, आजच्या मूड्स अँड म्युझिकमध्ये आज इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. मी आरचे शुभांगी तुमची रजा घेते. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत नमस्कार.

बैठे हुए ओ जान तमन्ना किधर जा रही हो, जरा पास आओ तो

0: सुनते हो रेडियो मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन। एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर। तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा। दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284449433। तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर। ऑलवेज हार्ट टचिंग।
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात ऐकूया SP बालसुब्रमण्यम यांच्या आवाजामध्ये अंजान ह्यांचं गीत तरकीब या चित्रपटामधलं। संगीतकार बप्पी लहरी।

0: श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग.
1: आणि आता हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात टार्झन या चित्रपटामधलं अंजान यांचं गीत ऐकूया उत्तरा केळकर यांच्या आवाजात. संगीतकार बप्पी लहिरी.

0: Radio 9FM, always heart touching.
1: हे गीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत बिलेरी यांच्या संगीताने सजलेलं अंजान यांचं गीत.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत आपण ऐकणार आहोत किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात. तोफा या चित्रपटामधलं इंदिवर यांच्या गीताला संगीत आहे बप्पी लहिरी यांचं.

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूया, तोफा या चित्रपटामधलं, किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात। शब्दरचना इंदिवर यांची, संगीतकार बप्पी लहरी।

0: विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: कैदी या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं। गीतकार इंदिवर आणि संगीतकार बप्पी लहरी।

0: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे कैदी या चित्रपटामधलं. किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं. शब्दरचना इंदिवर यांची आणि या गीताला संगीत आहे बप्पी लहरी यांचं.

0: रेडियो मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं कैदी या चित्रपटामधलं इंदीवर यांचं गीत आता आपण ऐकूयात। संगीत आहे बप्पी लहिरी यांचं।

0: गेलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत आहे इंदिवर यांचं. ऐकूया कैदी या चित्रपटामधलं. गायक स्वर किशोर कुमार आणि आशा भोसले. संगीत दिलं आहे बप्पी लहरी यांनी.